0: इतने कूड़न कूड़न वायदंते इतबार कयम ही आवाज कहजो आहे
1: छोटार कयम तुझे कूड़न कूड़न वाय
0: बुधायनो आहे तहिन फनकार जो नालो छाए जल्दी जल्दी सा डायल करियो 0334352586 ते अमा जो इंतजार आहे पहरी कॉल केंजी दी अचे दिसीता वठो हेलो अस्सलाम वालेकुम
2: वालेकुम सलाम
0: जी केर साहब हैं किथा का सखर मऊ शायर अली मोहम्मद मीरानी साईं असां जी आवाज़ पुछियो आहे हीअ आवाज़ कंहिंजो आहे तव्हां ख़बर आहे हीअ आवाज़ कंहिंजो
2: आहे
0: मंज़ूर सखीराणी तव्हां चयो आहे तव्हांखे पहिरीं त वेलकम था चऊं भलीकार महिरबानी मोहबतूं कोशिश कंदासीं तव्हांजो जेको दुरुस्त जवाब जे इंतज़ार में हूंदासीं पर हीउ मंज़ूर साहिब जी आवाज़ कोन्हे अञा थोरी कोशिश कजो ठीकु आहे साईं महिरबानी लख थोरा ॾिसंदासीं हाणे कॉल ते केरु हैलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु साहिब आहीं किथां खां तलार का डंगणा साहब हुसैन डंगणो ॿुधायो तव्हां ही आवाज़ कंहिंजो आहे नवीद डंगणे जो न कानो कंहिंजो
2: आहे
0: हाणे ॾिसो ही वरी शब्बीर अली डंगणो बीठो आहे पर तव्हां खां असां हिकिड़ो सवाल

0: हुसैन मेहर साहब ही आवाज कंहिंजो आहे मोहबतूं साईं मां तव्हांजो थोराए थो तव्हांजे हिन कुर्ब जो कर्ज़ी थी वियसि आबाद हुजे शाम जो महिरबानी ॾिसांसि कॉल ते केरु हलो अस्सलाम वालेकुम जी केरु साहब ऐं किथां खां अदा तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो फलकारा खां बरकत अली खोसा साहब ही आवाज़ कंहिंजो आहे मारवी सिंधु जो तमामु घणी महिरबानी कोशिश करण लाइ महिरबानी खोसा साहब पर अञा थोरी कोशिश कजो थैंक यू भलीकार चवंदासीं ओके जनाब ॾिसंदासीं हाणे काल ते केरु हलो अस्सलाम वालेकुम केरु साहब ऐं किथां खां सुहारो अली रिंद साहब खुश आयो ठीक कयो शुक्र अलहमदुल्ला सुहारा साईं ही आवाज़ कंहिंजो आहे असां हिकिड़ो आवाज़ प्ले कयो आहे ॿुधायो कंहिंजो आहे ॿुधो जी जबल मथे झुड़ो साईं कंहिंजो आवाज़ आहे जवाब नथो अचे खैर का ॻाल्हि कोन्हे पर वेलकम था चऊं तव्हांखे साईं मोहबतूं तव्हांजो ओके जनाब ॾिसांसीं हाणे काल ते केरु हलो अस्सलाम वालेकुम
1: हेलो वालेकुम सलाम
0: जी केरु पिया ॻाल्हाइनि मोहम्मद सलीम अहमदाणी त वॾो आवाज़ आहे हिते नंढो छोकिरो पियो ॻाल्हाए मोहम्मद सलीम जे बारा मोहम्मद सिद्दीक अच्छा मोहम्मद सिद्दीक ही आवाज़ कंहिंजो
1: आहे
0: मारवी सिंधु जो वाह वाह कोशिश करण लाइ महिरबानी मोहम्मद सिद्दीक महिरबानी लख थोरा ख़ुशि हुजो जी जनाब ॾिसंदासीं हाणे काल ते केरु हलो अस्सलाम वालेकुम जी केरु साहब खमीसा तव्हां सवेरे कॉल कई न मिठा भाउ
2: बहादुर फ़क़ीर खां
0: अच्छा बहादुर फ़क़ीर माना ठीकु आहे त ही आवाज़ कंहिंजो आहे
2: इहो आवाज़ आहे मारवी सिंधु जो
0: मारवी सिंधु जो महिरबानी मिठा भाउ कोशिश करण लाइ वॾा वॾ मारवी साहिब जो ही आवाज़ कोन्हे महिरबानी लख थोरा अॼु ॾिसो हलो अस्सलाम
3: वालेकुम सलाम आरजे मिठा माण्हू
0: जी मिठा माण्हू केरु ऐं किथां खां
3: साईं आऊं रांझन कोरी मीरपुर खां कोरी ॻोठ खां
0: अच्छा रांझन ही आवाज़ कंहिंजो
3: आहे साईं इहो आवाज़ शेनीला गुल
0: शेनीला गुल जो अच्छा शेनीला शेनीला शेनीला न अञा थोरी कोशिश कजो साईं जी महिरबानी लख थोरा वधीक ॻाल्हियूं न थींदियूं छो हिन शो जो टॉपिक ई कोन्हे ॾिसंदासीं हाणे काल ते केरु हलो अस्सलाम
2: वालेकुम
0: जी केरु साहब ऐं किथां ॻाल्हि नदीम ही आवाज़ कंहिंजो
2: आहे
0: मारवी सिंधु साहिब जो आवाज़ तव्हांजी कोशिश लाइ महिरबानी पर अदी मारवी जो ही आवाज़ कोन्हे लख थोरा मिठा ॾिसंदासीं हाणे कॉल ते केरु हलो अस्सलाम वालेकुम हलो अस्सलाम वालेकुम अच्छा जी कॉल ड्रॉप थी वई आहे ॾिसंदासीं कॉल ते केरु आहे हलो अस्सलाम वालेकुम मुकेश छा हाल
4: आहे
0: मारवी सिंधु जो मुकेश कोशिश करण लाइ तव्हांखे मोहबतूं सलाम था पेश कयूं पर मारवी सिंधुअ जो आवाज़ कोन्हे ऐं इतफ़ाक़ आहे मारवी सिंधु साहिब जेकॾहिं ॿुधंदी हूंदी शो ॾाढो ख़ुशि थींदी हूंदी त महिरबानी हुन नालो बार बार वठनि पिया थैंक यू ख़ुशि हुजो आबाद हुजो ॾिसंदासीं हाणे काल ते केरु आहे ओके जी कॉल शायदि ड्रॉप थी वई आहे हलो अस्सलाम वालेकुम जी केरु साहब ऐं किथां खां यूनिस चांडिया ही आवाज़ कंहिंजो आहे मिठा भाउ हाणे ॿुधो गानो मारवी सिंधु आहे छा चयो मारवी सिंधु अच्छा कोशिश करण लाइ यूनिस महिरबानी तव्हांजो पर इहे मारवी सिंधु साहिबा कोन्हे ठीकु आहे थैंक यू ओके जनाब हाणे कॉल ते केरु मां ब्रेक वठणु चाहियां थो थकी पियो आहियां ॾिसूं था कॉल ते केरु आख़िरी कॉल अटेंड करे ब्रेक वठूं ہیلو السلام علیکم. وعلیکم السلام.
1: السلام علیکم یون صبا.
0: وعلیکم السلام کیر صاحب ہیں کتا کام اچھا اج کا بھی گال کون ہلندی چاچڑ صاحب اج پہری سوال مو پوچھو وہ بدھائے ہوئی آواز کین جو ٹیکنیکل مجبوری ہے وہ ٹیکنیکل مجبوری ہے مانا ان کے لیے پان ڈسکس لائیو نہ کرداسی تا آف ایئر جی وایا مسا گالائی جو تاکہ بدائیس بھائی ہیئر یہ ٹیکنیکل اسٹیشن کی کا ہوں نا مجبوری تو ان پہ میں بار بار آن ایئر نتو بدھی سا گال تا یہ کرو جو مجھے کال شو کا کرے وٹھو ٹھیک ہے تھینک یو تھینک یو تھینک یو چاچا صاحب مہربانی ڈسنا جی کال تھی کہ ہلو السلام علیکم.
5: وعلیکم السلام
0: سائیں کیر صاحب ہیں کتنا کام
5: چرکی طرح کا بلاول بلوچ کی عرض کر
0: بلاول بلوچ ہی آواز کین جو ہے ہکڑو نالو وٹو یہ من ب نالا وٹن راند میں گدی ہے ہاں یہ داندلی ہے نا نا دھکا نو نو نو نو ب دھکا تو تھیندا دھکو ہکڑو
5: اچھا
0: ہکڑو دھکو امبر میک واہ واہ واہ واہ پر جواب غلط ہے تھینک یو سر ڈسندا سی کال تے کہہ رہے ہلو السلام علیکم اچھا جی کال ڈراپ تھی ہے تو ہاں ساہی کھڑو بھلا ہاں تو تاج ٹریک پلے کروں تھا ٹریک وری ایڈو زبردست ہے شیلا گل جو آواز بدھائیں پیا شیلا گل چھا تھی چوے ان موقع تے جدیں تاجو کالوں اچن تھی

എഫ്എം മാതൃലിതാ കരിയൽ ഷോ താമ്പുതു ബേ സിന്ധടിയ ജി ഷാം पंहिंजो आर जे यूनिस बकारी असां मुखातिब आहे। आवाज़ ई दुनिया जो सवाल पुछी रहिया आहियूं, ही आवाज़ कंहिंजो आहे? सोचियो, समझियो, ॿुधो ऐं ॿुधायो त ही आवाज़ कंहिंजो आहे।